You are listening to Radio 4EB 98.1 FM. Following program is in Marathi language. मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा. नमस्कार, मी गणेश देशपांडे, आजचा आपला होस्ट. आज आपण नाटक आणि मराठी रंगभूमी यावर थोडीशी चर्चा करणार आहोत आणि तसेच अतिशय सुंदर अशी काही नाट्यपदेसुद्धा आपण ऐकणार आहोत. तर सर्वात आधी नाटक म्हणजे काय, अगदी लहानपणापासून आपण नाटक हा शब्द आपल्या कानावर आलेला आहे. मुळात नाटक म्हणजे अगदी मुळात ते सोंग किंवा खोटेपणा वगैरे या अर्थाने नाटक असं आहे. परंतु हे जे सोंगसुद्धा अगदी खरं वाटावं असं जेव्हा नाटक रंगभूमीवर सादर केलं जातं तर ते केवळ एक नाटक नाही किंवा त्यात खोटेपणा नसतो, तर एक आपल्याला जी संहिता असते, नेपथ्य असतं, संगीत, प्रकाश योजना, अभिनय या इत्यादी सर्व घटकांच्या मदतीने हे रंगभूमीवर जेव्हा दृकश्राव्य माध्यमातून सादर केलं जातं तर ते म्हणजे आपली रंगभूमी. आणि त्यावर जे आपली व्यक्त केलेली असतात प्रसंग किंवा संवाद आणि नाटकाची जी संहिता स्क्रिप्ट असते ते सर्व अतिशय उत्तमरित्या अभिनयाच्या दृष्टीने जेव्हा ते व्यक्त केलं जातं त्यावेळेस जो रसिक प्रेक्षकांना एक आनंद मिळतो आणि ते म्हणजे मराठी रंगभूमी आणि नाटक. तर नाटकाची अगदी सुरुवात करण्याच्या आधीच आपण एक महत्त्वाच्या नाटकाचं जे सुरुवात होते ज्याला नांदी म्हणतात त्यावर थोडंसं आपण बोलूया. नांदी ही याच्यासाठी असते की जेव्हा दुसरी घंटा होते, तिसरी घंटा होते आणि त्यावेळी एक प्रार्थना आणि त्याचसोबत नाटकाची जी काही कथा आहे किंवा संहिता आहे त्या संदर्भात एक छोटीशी कल्पना दिली जाते त्या नांदीमधून. तर ती नांदी जी आहे तर ती आजकाल आपण वेगवेगळ्या स्वरूपात ऐकतो, पण नांदी ही सर्वप्रथम कोणत्या नाटकामध्ये सुरुवात झाली, केव्हापासून सुरुवात झाली, तर अगदी जर त्याची हिस्ट्री जी नोन हिस्ट्री किंवा ॲक्नॉलेज जे आहे रंगभूमीमध्ये जे एक मान्यता प्राप्त आहे की जे संगीत शाकुंतल जेव्हा 1880 साली हे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी कवित कालिदासांच्या काव्यावर रचलं होतं तर त्यावेळी ती नांदी सर्वप्रथम लिहिली होती. आणि ते संगीत शाकुंतल हेही एक आपलं एक पहिलं संगीत नाटक आपल्या रंगभूमीवर आहे आणि अशी मान्यता आहे. पण त्याच्याही आधी जर गेलं तर खरोखर रंगभूमी ही आपली किंवा थिएटर किंवा पहिला प्रयोग केव्हा सादर झाला तर तो 1843 साली सीता स्वयंवर हे विष्णुदास भावे यांनी प्रस्तुत केलं होतं. तर आपली रंगभूमी आहे किंवा नाटक आहे, संगीत नाटक आहे किंवा त्यापुढेही व्यावसायिक प्रायोगिक नाटकं आहेत, तर आता जवळपास 180 वर्ष झाली त्या गोष्टीला. आता म्हणजे आपला इतिहास जवळपास ज्ञात इतिहास जो आहे मराठी रंगभूमीचा तो जवळपास 180 वर्षाचा आहे. त्यानंतरही नांदी, नमन नटवरा हे काकासाहेब किर्लोस्करांचं जेव्हा संगीत मानापमान जे 1911 साली प्रस्तुत केलं गेलं त्यामध्येही नमन नटवरा ही नांदी होती. आणि मुळात संगीत मानापमान हे एक आपल्या संगीत नाटकाच्या सुवर्णकालाची सुरुवात आहे असं मानलं जातं. त्यानंतरही विद्याधर गोखले यांनी जय शंकरा गंगाधरा ही एक नांदी होती त्यांच्या संगीत मंदारमाला या नाटकामध्ये. तर आता जे सर्वप्रथम नांदी जी आपण म्हटली संगीत शाकुंतल याच्यामध्ये तर ती 1880 साली, परंतु आत्ता आपल्याकडे जे ध्वनिपीत उपलब्ध आहे तर त्याच संगीत शाकुंतल नाटकाचे नांदी गायली होती ती आपल्याकडे ध्वनिपीत आहे ती पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेली. तर आपण ती नांदी आता आपण ऐकूया सर्वप्रथम आणि आपल्याला नक्की ती आवडेल अशी अपेक्षा आहे.

अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. तर याच्यामध्ये आपण एक पाहिलं असेल की याच्यामध्ये संगीत शाकुंतल आणि कवी कालिदास यांचासुद्धा या नांदीमध्ये उल्लेख होता. म्हणजे उद्देश हाच असतो की परमेश्वराची प्रार्थना, रंगभूमीची, रंगदेवतेची प्रार्थना आणि त्याचसोबत या जे प्रस्तुत होणारं जे नाटक आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती अशी या नांदीमधून दिली जाते. तर आता आपण पुढे जाण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं, मी गणेश देशपांडे, आजचा आपलं होस्ट, आणि आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी, ओनली ऑन रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री ऐकत रहा. तर आता आपण कार्यक्रमाला पुढे जाता जाता खूप छान अशी दोन नाट्यपदे ऐकूया आता. संगीत मानापमान यामधली, आणि पहिलं नाट्यपद जे आहे ते मला मदन भासे हा, आणि दुसरं जे आहे ते नयने लाजवीत बहुमोल रत्ना. तर ही दोन्ही जी नाट्यपदे आहेत ती बालगंधर्वांनी गायलेली आहेत. आपल्याकडे जी ध्वनिपीत आहे ती गीत लिहिलं होतं खाडिलकर यांनी आणि संगीत गोविंदराव टेंबे होते. आणि राग जो आहे तो मला मदन भासे हा मिश्र मांड आहे, आणि नयने लाजवीत बहुमोल रत्ना याचा जो राग आहे तो यमन कल्याण. तर आपण ती आता दोन्ही नाट्यपदे ऐकूया.

0: नमस्कार मंडळी, आपलं स्वागत मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी या कार्यक्रमात. आता जी दोन नाट्यपदे ऐकली ती नक्कीच खूप छान होती. बालगंधर्वांची होती मूळ आवाज. आता पुढे नाट्यप्रवास जेव्हा आपण करतो आहोत तर राम गणेश गडकरी यांच्याशिवाय तर काही पूर्ण होऊ शकत नाही. तर आता आपण ऐकूयात त्यांची संगीत भाववंदन आणि संगीत एकच प्याला या नाटकांमधील दोन वेगवेगळी नाट्यपदे.
1: कठीण

नमस्कार मंडळी, आपलं मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आता याच्या पुढे जी दोन नाट्यपदी जी आहेत ती आपण ऐकणार आहोत, ती मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी मूळ गायली होती आणि ती आहेत संगीत रणदुंदुबी या नाटकामधील. गीते लिहिली होती ही वीर वामनराव जोशी यांनी, संगीत दिलं होतं वजयबुवा यांनी, आणि परवशता पाश दैवे हे जे आहे तर त्याचा राग होता राग पिलू, आणि वितरी प्रखर तेजो बल हे जे नाट्यपद आहे तर त्याचा ताल होता एक ताल आणि राग होता तिलक कामोद. तर अशी आशा करतो की ही दोन्ही नाट्यपदे तुम्हाला नक्की आवडतील आणि ती आता आपण ऐकूया.

नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे. आपल्याचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी ऐकत रहा. रेडिओ 4EB 98.1 FM दर गुरुवारी रात्री 9 वाजता. आज आपण अतिशय छान अशी नाट्यपदे ऐकत आहोत आणि तसंच वेगवेगळ्या नाटकातील जी नाट्यपदे आहेत त्या संदर्भातही थोडीशी कोणता राग होता, कोणी गायलं होतं मूळ, याची आपण माहिती जी संकलित केलेली आहे ती आपण आज आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. तर पुढील जी 2 नाट्यपदे आहेत ती संगीत हे बंद रेशमाचे या नाटकातील आहेत. तर ही दोन्ही नाट्यपदे लिहिली होती शांता शेळके यांनी आणि संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. छेडियाला तारा हे जे नाट्यपद आहे ते मूळ पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलं होतं आणि त्याचा राग होता मिश्रमांड. तर दुसरं जे आहे आपल्या सर्वांच्याच आवडीचं आणि अतिशय माहितीतलं जे आहे काटा ऋते कुणाला, हे जे नाट्यपद आहे ते स्वतः पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मूळ गायलं होतं आणि राग जो आहे तो भीम पलास. तर आता आपण ही दोन्ही नाट्यपदे ऐकूया, आपल्याला नक्कीच आवडतील. आणि काटा ऋते कोणाला हे तर अगदी आपल्या खूप जवळचं आहे आणि सर्वांनी ते कितीतरी वेळा ऐकलं असेल. तर आज आपण पुन्हा एकदा ते ऐकूया.

नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे. पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण काही अतिशय सुंदर अशी नाट्यपदे ऐकत आहोत. संगीत नाटक किंवा त्यानंतरही जे काही अलीकडच्या काळातीलही नाटके आहेत मराठी रंगभूमीवर, एक स्थूल मानाने चार असे प्रकार पडतात नाटकाचे. मुळात ते चार प्रकारच का? तर कारण जेव्हा आपल्याकडे नाटकांची रंगभूमीची सुरुवात झाली त्यावेळी आपल्याकडे ब्रिटिश राज होतं, किंवा त्यामुळे ब्रिटिश किंवा युरोपियन प्रभाव होता थिएटर किंवा रंगभूमीवर. तर कदाचित त्यामुळेच ते तो वारसा किंवा स्थूलमानाने हे जे चार प्रकार आहेत तिथूनच कदाचित आपल्या नाट्यभू रंगभूमीवर सुद्धा आले असतील. तर ते चार प्रकार असे आहेत की शोकात्मिका विच इज ट्रॅजेडी, सुखात्मिका कॉमेडी, शोभप्रधान नाट्य विच इज मेलोड्रामा, आणि प्रहसन फार्सिकल किंवा फार्स ज्याला म्हणतात. तर ही चार स्थूलमानाने हे चार प्रकार आहेत नाटकांमध्ये जर तुम्ही पाहिले तर. आणि वेगवेगळ्या प्रकारची जरी नाटकं असतील तर त्यामध्ये उपप्रकारही आहेत, त्याची आपण थोडीशी चर्चा करूया. पण त्याच्या आधी आपण आता पुढीली जी दोन नाट्यपदे आहेत ती संगीत मत्स्यगंधा यामधील आहेत. गीतकार होते वसंत कानेटकर, संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी, आणि मूळ गायक जे होते ते रामदास कामत. आणि गुंतता हृदय हे हा याचा जो राग होता तो मिश्र खमाज आणि मांड होता. आणि दुसरं जे आहे नाट्यपद नको विसरू संकेत मिलनाचा, याचा जो राग आहे तो राग मुलतानी. तर आपण ही दोन्ही नाट्यपदे आता ऐकूया.

नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. तर आपण पूर्वी नाटकाचे चार प्रकार आपण ऐकले, परंतु आता नाटकाचे उपप्रकार किंवा आशयानुरूप वर्गीकरणसुद्धा आहे. उपप्रकारामध्ये जर म्हणाल तर नभोनाट्य, संगीतिका, नाट्यछटा, एकांकिका, एकपात्री प्रयोग किंवा दीर्घांक हे उपप्रकार मानले जातात. तर आशय जो आहे नाटकाचा त्या अनुरूप वर्गीकरणसुद्धा होतं. तर ते होऊ शकतं सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, पौराणिक, काही समस्याप्रधान, स्त्रीवादी, चर्चाप्रधान, तर काही दलित. तर अशा प्रकारचे जे चार नाट्यप्रकार आहेत, उपप्रकार आणि आशयानुरूप वर्गीकरण होतं. आणि त्या व्यतिरिक्तही व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक यावर तर चर्चा या सतत घडतच असतात. आजचा कार्यक्रम समाप्त होण्याच्या आधी आपण संन्यस्त खड्ग या नाटकातील दोन नाट्यपदे ऐकूया. पहिलं होतं मर्मबंधातली ठेवही आणि शतजन्म शोधताना. हे पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात आपण ही दोन पदे ऐकूया. आणि शुभरात्री, धन्यवाद.